0: फहीम कहते अहिड़ो टॉपिक रखी सुतल सूरनि खे जाॻाइण जी कोशिश न कर.
1: मां त कंदुसि. मज़ो ईंदो आहे. मलिक मोहम्मद आदिल मौजूदु आहे.

अच्छा इंसान खे पंहिंजो साहु कहिड़ो प्यारो हूंदो आहे, हूंदो आहे न प्यारो? ऐं मतिलबु कीअं माण्हू मिंट में चवंदो आहे त हा साहु घुरी त मां ॾेई छॾियां, जान घुरी त मां ॾेई छॾियां? इहो चवणु सवलो आहे बाबा, करणु ॾाढो ॾुखियो. सो हर कंहिंखे पंहिंजो साहु ॾाढो प्यारो हूंदो आहे. सो इहे सिर्फ़ु गाननि ताईं ड्रामनि ताईं चीज़ूं वाक़े सुठियूं लॻंदियूं आहिनि, सम्झो था न? ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो गानो असांजी लिस्ट में आहे, मिठियूं ॻाल्हियूं.

मुकेश जी ॾाढो भलो गानो ॿुधो सी ही असांजे लिस्ट में लास्ट ट्रेक आहे जेको शहजाद रॉय जी आवाज में आहे तमामु खूबसूरत सॉन्ग आहे सो हिन खे बि ॿुधंदासीं किशोर भाई कहते हैं कि जंहिंजे घर वेंदी आहे हुन जो कहिड़ो हाल हूंदो ख़ुशि नसीब हूंदो